0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: रसिक श्रोत्यांनो, तुम्हा सर्वांना माझा अति विनम्र नमन स्वीकारा। सुस्वागतम, शुभ दुपार। या प्रसन्न वातावरणामध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत असो आपल्या दैनिक कार्यक्रमामध्ये स्वर तरंग। तर सिखो, साध्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत म्हणजे एक वाजतापर्यंत, तर शुभारंभ करूया आजचा आपला स्वर तरंग कार्यक्रम एका अप्रतिम भक्ती गाण्याने।

शिखो गणपति बाप्पाची पूजा केल्याशिवाय शुभ कार्य आणि कोणतीही पूजा होऊ शकत नाही. प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला गणपतीची बाप्पाची पूजा केली जाते. बाप्पा प्रत्येकाची विघ्न हरतो. तर पुढील गीताकडे वळूया. आणखी एक भक्तिगीताचा आस्वाद आपण घेऊया.

तर सिखोजनी हल्लीच एमबीसी रेडिओवर ट्युनिंग केली आहे. तुम्हा सगळ्यांचे स्वागत असो. स्वतरंग कार्यक्रम सालोन द वेव्स ऑफ AM2 तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 1 वाजतापर्यंत तर 7 या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत. आणि या क्षणी तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील गीताची निवड आपण केलेली आहे.

रसिक हो या अप्रतिम गीतासह आपण या कार्यक्रमात संगता करीत आहोत, तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर रसिक हो, लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा सावी. धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन.

रसिक श्रोत्यांना माझ्या विनम्र नमस्कार. आज बुधवार 16 सप्टेंबर महिन्याची 16 तारीख. या दुपारी AM2 रेडिओ मॉरिशसवरून आपल्या दैनिक स्वरतरंग कार्यक्रमात हर्षित मनाने मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. तुमची आमची प्रेमळ साथ असणार आहे 5 वाजेपर्यंत. तेव्हा रसिक हो आनंदी मनाने चला या कार्यक्रमाची शुभ सुरुवात करूया. रसिक हो बाप्पा आलं घरी आले की वातावरण आनंदाने भरून जाते. त्याची कृपा आशीर्वाद आणि आठवण मनात कायम राहते असे श्रद्धेचा भाव असलं तरी हो गणेश चतुर्थीनंतर सर्वांचे विसर्जन लगेच होत नाही. काही जण अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पाला आपल्या घरी प्रेमाने विराजमान ठेवतात. तेव्हा रसिक हो चतुर्थीचा या मंगल दिवस पुढे सरकला असला तरी बाप्पाची आठवण आणि भक्तीचा सुगंध कायम राहू दे. तेव्हा भक्तीच्या भावनेत चला हा संगीत प्रवास आरंभ करूया या पुढील गोर भक्तिगाण्याने.

श्रोती रसिको हो, भक्तीचे हे सूर मनाला शांत करते, तेव्हा ऐकत रहा हा सुरेल प्रवास. श्रोत्यानं श्रद्धाळू भक्तांनी श्रद्धा भक्तीने आपल्या प्रिय बाप्पाला निरोप दिला. अर्थात हा निरोप जरी मनाला जर झाला तरी भक्त आणि देवांतील संबंध अति घट झाला आहे हे सांगायला नको. हा वियोग दुःखदायी ठरला तरी भक्तांच्या मनातली श्रद्धा काही कमी झाली नाही तर अधिक वृद्धिंगत झाली. बाप्पा तुम्ही या हो खूप खूप राहायला. ऐकूया हे सुंदर गोर भक्तिगीत त्यागराज खाडीलकर यांच्या गोर आवाजात.

ऋषी कहो काही जन अनंत चतुर्दशी पर्यंत बाप्पाला आपल्या घरी प्रेमाने विराजमान ठेवतात. ज्यांच्या घरी बाप्पा अजून विराजमान आहेत त्यांच्या उत्सवात भक्तीचा आनंद असाच फुलत राहो, आणि ज्यांनी बाप्पाला निरोप दिला आहे त्यांच्या मनात ही बाप्पाची सुंदर आठवण सदैव राहो. MBC तर्फे आपल्या सर्वांना मंगलमय संध्याकाळच्या हार्दिक शुभेच्छा. पुढील भक्तिगीत सर्व गणेश भक्तांसाठी.

आपल्या दैनिक स्वर तरंग कार्यक्रमात परत एकदा मी तुम्हाला सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते रसिको हो. उत्सव संपतो पण बाप्पावरील प्रेम श्रद्धा आणि भक्ती मनात सदैव राहते याच भक्ती भावाने वळू या पुढच्या गणेश झाकरीकरी.

गणराया गणराया तुझी आरितो करितो गणराया या भक्तिमय आरतीत या क्षणी चला बाप्पाच्या चरणी श्रद्धेची फुले अर्पण करूया. तुझ्या चरणी मस्तक ठेवून एवढीच प्रार्थना, हे विघ्नहर्त्या आमचं विघ्न दूर कर, बुद्धी दे सुबुद्धी दे आणि तुझ्या भक्तीचा सुगंध आमच्या जीवनात सदैव दरवळत राहू दे.

रसिक श्रोत्यानो, बाप्पाची कृपा दृष्टी आपल्या सर्वांवर सदैव राहो. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख शांती आरोग्य आणि आनंद नांदो हीच मनापासून प्रार्थना. तोपर्यंत गणरायाचा आशीर्वाद आपल्या सोबत असू द्या. मनपूर्वक धन्यवाद. शुभ संध्याकाळ.

रसिकमणी हो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन योन AM2. रसिकमणी या 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रमाचा आरंभ आज बाप्पाचं गजर करूया, कारण काही ठिकाणी गणेश चतुर्थी साजरी अजून करीत आहेत तेव्हा विजय आणि साथी कलाकारांचे समुद्र आवाजात ऐकूया. ओम गंगणपती नमः.

रसिक मंडळी, कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आम्ही थेट जाणार आहोत पंढरीला विठ्ठलाच्या चरणी. प्रियंका भरवे आणि राहुल देशपांडे यांची सुमधुर आवाजात ऐकूया विठाई.

रसिक मनी कुठे असाल, तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 वर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आणि कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी आज आम्ही वाजवित आहोत आदर्श शिंदे यांची समुद्र आवाजात. ऐकूया नाचतो माझा पंढरपूर. आणि विशेषतः कार्यक्रमाची सांगता होणार आहे याच गीताने. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.